रहत गत पावहु सार भूत सत हर को नाव सहज सुपाए नानक गुण गाव गुण गावत त्रि उत्तर सुमैल बिन सजाए होमै बिख फैल होहे अचिंत बसै सुख नाल सास ग्रास हर नाम संभाल चाड़ सियानप सगली मना साध संग पावह सच धना हर पूंजी संच करो व्यवहार ईहां सुख दरगाह जयकार सर्ब निरंतर एको देख कहो नानक जाकै मस्तक लेख एको जप एको सलाहे एक सिमर एको मन आहे एक सके गुण गाओ अनंत मन तन जाप एक भगवंत एको एक एक हरि आप पूर्ण पूर रहो प्रभ व्याप अनक विस्थार एक ते भये एक आराध परासत गए मन तन अंतर एक प्रभ रा

बैठत उठत सोवत जागत विसर नाही तू सास ग्रासा रहाऊ राख राख शरण प्रभ अपनी।

जल संग राती माछली नानक हर माते चातरक जाचे बूंद ज्यो हर प्राण अदारा राम राजे मालक जीना सो।

पाहे परे मरदार, ज्ञानी नचह वाजे वावह, रूप करह सिंगार, ऊचे कूकह वादा गावह, जोदा का विचार, मूर्ख पंडित हिकमत हुज्जत

सेवा सच्ची सच रती तन मन सच्चा होए बिन साचे होर सलाहना जात है जन्म सब खोए सच खेती सच बीजना साचा वापारा अन दिन लाहा सच नाम धन भगत भरे भंडारा।

एक कर्म धर्म ना होए संजम, जाम ना एक पछाणी, वक्त सुहावा सदा तेरा, अमृत तेरी बाणी, हौ बलिहारी साचे नावै, राज तेरा कब हो ना जावे, राजो ता तेरा सदा निहचल, एहो कब हो ना जावे, चाकर ता तेरा सोए होवे, जोए सहज समावे, दुश्मन ता दुख ना लगे मूले, पाप नेड़ ना आवे, हौ बलिहारी सदा हुआ, एक तेरा नावे, जुगह जुगंतर भगत तुम्हारे।

आप राखै जो तेरे मन पाणी तू गुण दाता शब्द पछाता गुण कह गुणी समाणी मन मेरे हर जियो सदा संभाल।